श्रोत्रं प्रपद्ये वागोजः सहौजो मयि प्राणापानौ जन्मे छिद्रं